0: अमृत बाणी हर हर तेरी,
1: तेरे मिठे मिठी बाणी, तेरी मिठे मिठे बोल दाता,